0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: नमस्कार, तुम्ही ऐकताय वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू। संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे। उद्देश हाच आहे की संस्कृत शिकण्यासाठी तुम्हाला प्रेरित करणं। तर हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्यासोबत। लगेचच सुरुवात करूया, ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू।
1: नमो नमः, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु। संस्कृतं वदामः कार्यक्रमे भवतां भवतीनां च हार्दं स्वागतम्। अहमस्मि चारुहासिनी भावे। ॐ श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः।

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामह हा कार्यक्रम ऐकत होतो. संस्कृत ही भाषा पूर्वी बोलली जायची, पण अजूनही ती भाषा आपण जपली पाहिजे किंवा त्याची प्राचीन जी संस्कृती आहे ती जपली पाहिजे म्हणून आमचा प्रयत्न होता. कसा वाटला जरूर कळवा. नंबर आहे 9019904904. पुन्हा येणारच आहे तुम्हाला भेटण्यासाठी उद्याच्या कार्यक्रमात, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू.

गुड मॉर्निंग, तुम्ही ठेवून आहात वेणुधुनी 90.4 FM KLE कनसुवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकताय. आज आहे मंगळवार 30 जून 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार सांगते. नवीन दिवस म्हणजे एक नवीन संधी, त्याला नेहमी हसतमुखाने आणि सकारात्मकतेने सामोरे जा. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. डोनाल्ड ट्रम्प उत्तर कोरिया देशाला भेट देणारे हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष बनले. ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला, दिवस होता आजचा. ब्रिटनने चीनकडून 99 वर्षाच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले. पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीने अर्थव्यवस्थांचे विलिनीकरण केले, दिवस होता आजचाच. भारत पाकिस्तान मध्ये कच्छाचा करार झाला आणि तो दिवस होता आजचा. साल होते 1965. रामशास्त्री चित्रपट प्रकाशित झाला, तोही आजच्याच दिवशी. जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक 999 लंडन मध्ये सुरू करण्यात आला. चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एका दोरीवरून कसरत करीत पार केला, तोही आजच्याच दिवशी. आता आजचे जन्मदिवस. दोड्ड गणेश भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्मदिवस. विनायक मेटे भारतीय राजकारणी यांचाही जन्म आजचाच. सनत जयसूर्या श्रीलंकेचे क्रिकेटपटू यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. बंकर रॉय भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ते यांचाही जन्म आजच. संजीत बंकर रॉय भारतीय शिक्षक आणि कार्यकर्ता पद्मश्री जमनालाल पुरस्कार प्राप्त यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. चिंतामणी नागेश रामचंद्र राव भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचाही जन्म आजच आहे. कल्याणजी वीरजी शहा ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. नागार्जुन भारतीय हिंदी कवी यांचाही जन्म आजच आहे. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहू. 90.4 FM KLE कनसू भक्तिमय सकाळ.

वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू आणि भक्तिमय सकाळ मध्ये मनीषा तुमच्या सोबत. आजचं राशी भविष्य सांगते सुरुवात मेष राशीपासून. आज दिवसाची सुरुवात आनंदाने होईल. कुटुंबासमवेत चांगला वेळ घालवाल. नोकरीत चांगला पैसा मिळेल. वृषभ रास, आज तुमचे आरोग्य बिघडू शकते, ज्यामुळे तुम्ही तुमचा संपूर्ण दिवस अस्वस्थतेत घालवाल. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होईल. मिथुन रास, आज तुम्हाला अस्वस्थ वाटेल. तुमचे खराब आरोग्य तुमच्या तणावाचे कारण असेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात रस राहणार नाही. कर्क रास, आज नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे आणि कामाच्या ठिकाणी नफ्याची स्थिती राहील. कुटुंबात कोणताही शुभ प्रसंग घडेल, तुम्ही त्यात सहभागी व्हाल. सिंह रास, आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. नोकरीत उत्तम यश मिळेल. आजचा दिवस चांगला जाईल. कन्या रास, आज तुम्हाला नशिबाचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज व्यवसायासाठी चांगला दिवस असेल. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगली फळे मिळतील. हे होतं सहा राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली वेणुधुनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिन आहात आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू ज्यामध्ये तूळ रास. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाची काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढाल. वृश्चिक रास, आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात चांगले यश मिळेल. तुमचे पैसे योग्य कामात खर्च होतील. धनुरास, आज नशीब पूर्णपणे तुमच्या बरोबर राहणार नाही, परंतु जर तुमचे कोर्टाशी संबंधित काही प्रकरण असेल तर आज तुम्हाला त्यामध्ये थोडा दिलासा मिळू शकेल. मकर रास, आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगले वागाल. तुम्हाला वेळोवेळी तुमच्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. कुंभरास, कार्यक्षेत्रात आजचा दिवस फायदेशीर ठरेल. सर्वांशी आपले सौहार्दपूर्ण संबंध राहतील. आणि शेवटची मीन रास, आज पैशासाठी खूप महत्वाचा दिवस असेल. आर्थिक व्यवहार चांगले असतील. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राशी बोलू शकता. हे होतं 12 राशींचं भविष्य. तुम्ही ऐकत राहा वेणुधुनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळ मध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी पाहू। राज कौशल, भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते यांची आज पुण्यतिथी। साहिब सिंह वर्मा, दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री यांची पुण्यतिथी आजच। कृब निकुंभ, मराठी कवी यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी। राजाभाऊ साठे, शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक यांची पुण्यतिथी आजच। बाळ कोल्हटकर, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक यांची पुण्यतिथी आजच आहे। डॉक्टर वसंत कृष्ण वराड पांडे, साहित्यिक, वक्ते, समीक्षक यांची पुण्यतिथी आजच। दादाबाई नौरोजी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय यांची पुण्यतिथी आजच आहे। या होत्या आजच्या पुण्यतिथीनी। याचसोबत मनीषा निरोप घेतीये, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही एकत्र वेणुधुनी 90.4 FM KLE कडसू। नमस्कार।

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर रमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ, मानसोपचार तज्ञ. या संवाद मालेचं नाव आहे स्वभावाला औषध आहे. आणि या संवाद मालेतून आपण किमया पुष्पौषधींची अभ्यासणार आहोत, याबद्दल माहिती घेणार आहोत. याला बॅच फ्लॉवर थेरपी असंही म्हणतात. डॉक्टर एडवर्ड बॅच MBBS, MRCS, LRCP, DPH, केम्ब्रिज विद्यापीठ यांनी ही औषध योजना शोधून काढली आणि विकसित केली. ही औषधं निरनिराळी झाडे झुडपे वृक्ष यांच्या फुलांपासूनच तयार केली जातात व बॅच फ्लॉवर रेमेडीज म्हणून ओळखली जातात. आपण मराठीत यांना डॉक्टर बॅच यांच्या पुष्पौषधी असं म्हणू शकतो. या एकंदर 39 औषधांपैकी एक मिश्र औषध, 5 औषधांचं मिश्रण रेस्क्यू रेमेडी हे होय. आणि क्रमांक 27 चे रॉक वॉटर हे एकच औषध मात्र पाषाण जलापासून निर्माण केलेले आहे. रॉक वॉटर म्हणजे पाषाण जल, कठीण पाषाणात उगम झालेले पाणी. उर्वरित 37 औषधे मात्र फुलांपासून निर्माण केली आहेत. या औषधांचं वैशिष्ट्य म्हणजे ती रुग्णाच्या मानसिक स्थितीच्या अनुषंगानेच दिली जातात. मग रुग्णाच्या तक्रारी मानसिक असोत वा शारीरिक, कारण माणसाचं शरीर रोगानुकूल होण्याआधी त्याचं मन प्रथम रोगाला बळी पडतं असं डॉक्टर बॅच मानतात. सध्याच्या स्पर्धेच्या जमान्यात अनेक जणांना चिंता काळजी यांनी ग्रासलेलं दिसतं. यामुळे मानसिक व्यथा व रोग तर उत्पन्न होतातच, पण ज्यांना सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणून संबोधलं जातं असे शारीरिक रोगही यातून उद्भवतात. मानसिक स्थितीचा शरीरावर परिणाम होऊन उद्भवणारे असे रोग कोणकोणते याची उदाहरणं तुम्हाला सांगितली तर खरोखर आश्चर्य वाटेल. पहा, दमा, पेप्टिक अल्सर, मधुमेह किंवा डायबिटीस, हृदयरोग, अतिसार, मलावरोध, अल्सरेटिव्ह कोलायटिस, अतिरक्तदाब किंवा हायपरटेन्शन म्हणजे ब्लड प्रेशर वाढणं, संधिवात, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अनेक प्रकारचे त्वचा रोग, लायकेन प्लेनस, सोरियासिस, अर्टिकेरिया, ॲलर्जीजन्य त्वचा रोग, मासिक पाळीविषयी तक्रारी, उदाहरणार्थ अतिरक्तस्राव, पोटात दुखणं, मानसिक तणावामुळं हे आजार वाढतात आणि मानसिक स्थिती सुधारल्यास हे आजार बरे होण्यास अत्यंत मदत होते. अर्थात हे आजार होण्यास मनस्थितीच संपूर्णपणे कारणीभूत असते असं नव्हे, तर त्या अवयवांची प्रवृत्ती. उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर या आजारात जठर व रोगानुकूलता यांच्या सुपीक जमिनीतच रोगाचे फिक. त्या अवयवांची प्रवृत्ती किंवा एखाद्या व्यक्तीमध्ये जो अवयव दुर्बल असेल, उदाहरणार्थ पेप्टिक अल्सर या आजारात जठर व रोगानुकूलता यांच्या सुपीक जमिनीतच रोगाचे पीक फोफावते. विकृत मनस्थिती, मानसिक रोग व तज्ञुषंगाने होणारे शारीरिक रोग यावर विशेषतः डॉक्टर बॅचनी शोधून काढलेल्या या पुष्पौषधींचा उपयोग होतो. केवळ शारीरिक तक्रारींसाठीही ही औषधे उपयोगात आणली जातात, परंतु त्यांची योजना मात्र त्यावेळच्या विशिष्ट मानसिक लक्षणांवरूनच करण्यात येते किंवा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांवरून करण्यात येते. या औषधांमुळे मानसोपचारांच्या क्षेत्रात दुष्परिणाम नसलेल्या औषधांचं नवीन दालन उघडलं गेलं आहे. मनस्थिती, स्वभाव, मनाच्या जखमा आणि वेदना, त्यांचे शरीरावर होणारे परिणाम, ही मनोव्यापारांची गणितं सोडवणं या औषधींमुळं अगदी सोपं झालं आहे. या औषधांची योजना कशा प्रकारे केली जाते याबाबत आपण उदाहरण घेऊन ते समजून घेऊ. एका वेळी एक किंवा अधिक औषध लक्षणांनुसार देता येतात. औषध योजनेसाठी मानसिक लक्षण वैशिष्ट्यांचा सखोल अभ्यास व अनुभव आवश्यक आहे. रुग्णेतिहास व सध्याची मानसिक लक्षणे नेमकेपणानं जाणणं हे अधिक महत्वाचं. आपण या संवाद मालेमध्ये या सर्व 38 औषधी व एक मिश्र औषध रेस्क्यू रेमेडी यांची माहिती घेणार आहोत आणि या औषधांची जरूर असणाऱ्या व्यक्तीची स्वभाव वैशिष्ट्ये कोणती हे उदाहरणांसहित अभ्यासणार आहोत. शिवाय या विरुद्ध मनस्थिती म्हणजे त्या विशिष्ट औषधांची जरूर नसणाऱ्या व्यक्ती त्याच परिस्थितीत कशा वागतील हे सांगितल्यामुळे ते औषध समजून घेणं सोपं जाईल. या औषधींचा प्रामुख्याने कसा उपयोग वापर करण्यात आला ती उदाहरणही आपण लक्षात घेणार आहोत. यामुळे व्यावहारिक पातळीवर उपयुक्तता व योजना लक्षात येईल. आपण आता प्रत्येक पुष्पौषधींची प्रमुख लक्षणं लक्षात घेऊ. एक, अग्रिमनी, दुःखानं विदीर्ण घायाळ मनस्थिती, दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीनता, दुःख लपवून ठेवून आनंदी चेहऱ्याचा मुखवटा. दोन, आस्पेन, अज्ञात कारणानं भीती, झोपेतून घाबरून जाग होणं इत्यादी. बीच, चिडखोर, रागीट, टीकाखोर, सतत दुसऱ्यांचे दोष दाखवणाऱ्या व्यक्ती. चार, सेंचुरी, आत्मतेज, आत्माभिमान हरवून बसलेल्या व्यक्ती, इतरांच्या इच्छेचे गुलाम, दुसऱ्या व्यक्तीच्या दबावाखाली झाकोळलेले व्यक्तिमत्व. सिरॅटो, इतरांच्या प्रभावाने अनिर्णय, स्वतःचं ठाम मत नाही यामुळे निर्णय घेणं कठीण जातं. सहा, चेरी प्लम, विदीर्ण दुःखी मनस्थिती, आपल्या मनावरील स्वतःचाच ताबा सुटेल आणि आपण चुकीची नको ती गोष्ट करून टाकू अशी भीती वाटते, आत्महत्येची भीती, वेडेपणाची भीती. सात, चेस्टनट बड, पुन्हा पुन्हा त्याच त्याच चुका, ग्रहण क्षमता, स्मरण शक्ती कमी, पूर्वानुभवांवरून चुकांवरून शिकत नाहीत, जीवनात अपयश. आठ, चिकोरी, आत्मकेंद्रित व्यक्ती, सतत स्वतःविषयी बोलत बडबडत असतात, अहंभावी, जवळच्या व्यक्तीवर अंमल गाजवणे, इतरांकडून प्रेम सहानुभूतीची अपेक्षा, लक्ष सतत स्वतःकडेच वेधून घेण्याचा प्रयत्न. नऊ, क्लिमॅटिस, उदासीन, स्वप्नील, शून्यात हरवलेली नजर, अलिप्त, अव्यवहारी, झोपेची अधिक गरज, भोवतालाकडे दुर्लक्ष. दहा, क्रॅब ऍपल, किळस वाटणे, मनात सलत राहणारे विशिष्ट विचार, काळजी, स्वच्छतेबाबत अतिदक्षता, त्वचा विकार, क्षुल्लक गोष्टींची उगीच काळजी. अकरा, इल्म, कर्तव्य तत्पर, कार्यरत, कर्तृत्ववान व्यक्ती, परंतु अत्यंतिक जबाबदारीचा ताण व थकवा. बारा, जेन्शियन, साध्या सुध्या अडचणी, अपयश यामुळे देखील निराशा, तसंच आत्मविश्वास ढासळणं, नकारात्मक विचार. तेरा, गॉर्स, अत्यंतिक निराशा, मी या आजारातून, अडचणीतून, समस्येतून बाहेर पडू शकत नाही असं वाटून विफलता. चौदा, हेदर, सतत स्वतःबाबत बडबड, स्वतःच्या क्षुल्लक तक्रारी, समस्या, दिनचर्या, आवड निवड याबाबत सतत बोलत राहणं. पंधरा, हॉली, मत्सर, दुराग्रह, हेवे दावे, संशय, प्रेम आणि वात्सल्याचा अभाव. मत्सर, दुराग्रह, हेवे दावे, संशय, प्रेम आणि वात्सल्याचा अभाव. सोळा, हनी सकल, भूतकाळ सतावतो, अपुऱ्या इच्छा, दुःखद प्रसंग, अपयश सतत आठवत ही माणसं जणू भूतकाळात जगत असतात, भूतकाळातले प्रसंग पुन्हा पुन्हा आठवून त्याचा त्रास होणं. सतरा, हॉर्नबीम, कोणतंही काम सुरू करताना थकवा, मरगळ, आत्मविश्वासाचा अभाव, परंतु सक्षम व्यक्ती, एकदा काम सुरू केल्यानंतर मात्र ते व्यवस्थित पार पाडतात. अठरा, इम्पेशन्स, हुशार, कार्यक्षम, कर्तृत्ववान, उत्साही, भरभर वेगानं काम करणारे, परंतु उताळ, अस्वस्थ, अधीर, चटकन चिडतात, सावकाश काम करणाऱ्यांवर रागावतात, त्यांना सहन करू शकत नाहीत. एकोणीस, लार्ज, आत्मविश्वासाचा संपूर्ण अभाव व अपयशाची भीती, यामुळे कोणतंही काम हाती घ्यायलाच धजत नाहीत. वीस, मिम्युलस, ज्ञात कारणांची भीती, उदाहरणार्थ आजार, अपघात, परीक्षा, मृत्यू, ऑपरेशन, मुलाखत, व्यासपीठ, नवीन वातावरण, अनोळखी किंवा मोठ्या व्यक्ती, बंद जागा, उंच जागा किंवा प्राणी, पशु पक्षी, अशा अनेक प्रकारच्या भीती, परीक्षेची भीती, हे सर्व म्युमिलस या औषधाच्या अंतर्गत येतं. आपण या औषधांची गरज असणाऱ्या व्यक्तींची स्वभाव वैशिष्ट्य किंवा व्यक्तिमत्वातील वैशिष्ट्य पाहत आहोत आणि यानंतर मात्र आपण प्रत्येक औषधीची अत्यंत तपशीलवार वैशिष्ट्य अभ्यासून त्याबाबत चर्चा करून तशा प्रकारचे रुग्ण त्यांना या औषधांचे उपचार कसे काय केले गेले किंवा निवड कशी काय करण्यात आली याविषयी माहिती घेणार आहोत. आता 21 मस्टर्ड, उदास अंधकारमय अशी दुःखितावस्था, वैफल्य, निराशा, बधिरता, निर्विकार स्थिती. 22 ओक, अनाठायी अतिआशा, यामुळे अवाजवी प्रयत्न, यामुळे येणारा ताण आणि शीण. 23 ऑलिव्ह, शारीरिक व मानसिक थकवा, निरुत्साह, अशक्तपणा. 24 पाईन, अपराधी भावना, त्यामुळे अवाजवी कष्ट, आत्मदोषामुळे असमाधान, स्वतःला दूषण. 25 रेड चेस्टनट, जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीबाबत काळजीयुक्त भीती. 26 रॉकरोज, अत्यंत भीतीदायक, थरारक, धक्कादायक अनुभव व त्याचे परिणाम. 27 रॉक वॉटर, हुकुमशाही वृत्ती, तत्वनिष्ठ, नियमांचे काटेकोर पालन, लवचिकता नाही. 28 क्लेरॅन्थस, द्विधा मनस्थिती, अनिर्णय, चलबिचल, सतत अस्वस्थ. 29 स्टार ऑफ बेथलहेम, अचानक मानसिक किंवा शारीरिक धक्का व त्याचे परिणाम. 30 स्वीट चेस्टनट, सहनशक्तीच्या पलीकडील दुःख, सहन करू शकणार नाही असं दुःख, ताण, विदीर्ण मनस्थिती, विचारशून्य. 31 वरवेन, आत्यंतिक प्रयत्न, परिपूर्णतेचा हव्यास, अतिमहत्वाकांक्षा, असमाधान, वर्कोहोलिक असणं, या सर्व गोष्टीमुळे येणारा ताण. वाईन, मी म्हणेन ती पूर्व, असे इतरांवर वर्चस्व, कर्तव्य कठोर, इतरांची बाजू किंवा त्यांचं मत याचा विचार करीत नाहीत. 33 वॉलनट, जीवनातील महत्वाचे बदल घडताना मनावर येणारा ताण. 34 वॉटर व्हायलेट, सौम्य, शांत, एकलकोंडेपणा, अबोल, अलिप्त, इतरांबरोबर मिसळत नाहीत किंवा आपला ताण, दुःख, त्रास बोलून दाखवत नाहीत. 35 व्हाईट चेस्टनट, सतत चिंता, काळजी, मनात त्याच त्याच विचारांचं वादळ, निर्णय घेता येत नाही, वैफल्य. 36 वाईल्ड ओट, मनात विचारांचं वादळ, निर्णय घेता येत नाही, वैफल्य. 37 वाईल्ड रोज, विरक्ती, उदासीनता, काहीच करू नये असं वाटणं, कारण काहीही केलं तरी उपयोग नाही असं वाटून प्रयत्नांचा अभाव. 38 विलोम, निराशावादी, कडवट मनोवृत्ती, इतरांना दोष देणं, इतरांविषयी चीड, संताप. 39 रेस्क्यू रेमेडी किंवा मिश्र औषध. जीवन संजीवनी, अपघात, मानसिक शारीरिक धक्का अशा वेळी प्रथमोपचार म्हणून उपयुक्त. या 38 पुष्पौषधी आणि 39 रेस्क्यू रेमेडी नावाचं मिश्र औषध यांच्या योगे आपण मनस्थितीत बदल घडवून आणू शकतो, मनावरचे ओरखडे, जखमा बऱ्या करू शकतो. आणि हे सगळं तुम्हाला माहीत असावं म्हणून हा पुष्पौषधींचा संक्षिप्त परिचय. यानंतर या संवादमालेत आपण प्रत्येक पुष्पौषधीची तपशीलवार माहिती उदाहरणांसहित घेणार आहोत, आणि यामुळं तुम्हाला शक्य होईल मन करारे प्रसन्न, जे आहे सर्वसिद्धीचे कारण. धन्यवाद.
0: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती KL वेणुधोनी 90.4 FM ची प्रस्तुती. नमस्कार.

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448141503 ಹಾಗೂ 8123871607.
1: ಕೇಲಿ ಫಾರ್ಮಸಿ ಕಾಲೇಜ್ ಬೆಳಗಾವ್ ಶೈಕ್ಷಣಿಕ ವರ್ಷ 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, PhD. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3,000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. NAC A+ ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

केली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवनकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100+ वर्षाची

आपल्या बाळाला द्या ऐकण्याचा आनंद. जन्मजात बहिरेपणा असलेल्या लहान मुलांसाठी केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC घेऊन आले आहेत एक सुवर्ण संधी. मोफत क्वाक्लेअर इम्प्लांट शस्त्रक्रिया योजना. उत्तर कर्नाटकातील ही योजना राबवणारे केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल हे पहिले खासगी हॉस्पिटल आहे. आतापर्यंत 35 पेक्षा अधिक मुलांना या योजनेचा लाभ मिळालाय. याची पात्रता वय वर्ष 3 वर्षाखालील मुले, गंभीर ते अतिगंभीर श्रवण कमी असणं, हिअरिंग एड वापरूनही फायदा होत नसणं, शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय दृष्ट्या योग्य नसणं, अशी मुले याचा फायदा घेऊ शकतात. ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुमची ऐकण्याची क्षमता पुन्हा मिळणं, बोलण्याची व भाषेची प्रगती सुधारणं, शिक्षण व सामाजिक विकासात मदत, उज्ज्वल भविष्यासाठी नवी संधी. तेव्हा उशीर करू नका, लवकर उपचार म्हणजे उत्तम परिणाम. आजच भेट द्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC बेळगावी. ENT विभाग OBD नंबर 16 येते. आजच नोंदणी करा, मोफत तपासणीची संधी मिळवा. केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक IVF सुविधांसोबत सुसज्ज सेंटर OPD साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष OPD, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा. समर्पित फेटल मेडिसिन युनिट, ज्यामध्ये एक इनहाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, OPD नंबर 97, शरावती सेकंड फ्लोर, केलीज डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 08312551530 आणि 24733777, एक्सटेन्शन 1530.

0: ಇಲ್ಲ ಬಳಿಯಲ್ಲಿ ಆಫೀಸರ್ ಕಂಡೆ ಏನಪ್ಪ ಮಾಡೋದು.
1: केलीस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल कडून केली फर्टिलिटी सेंटर सुरू झाले आहे. अत्याधुनिक आयव्हीएफ सुविधांसोबत सुसज्ज सेंटर ओपीडी साठी तयार आहे. केली फर्टिलिटी सेंटर मध्ये आधुनिक प्रजनन सेवा देत आहोत, ज्यामध्ये समाविष्ट आहे प्रजनन औषध, क्लिनिकल एम्ब्रॉलॉजी, एंड्रोलॉजी आणि एंडोस्कोपी साठी विशेष ओपीडी, 3D लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी सारख्या अत्याधुनिक एंडोस्कोपी सेवा सुद्धा, समर्पित फेटल मेडिसिन युनिट ज्यामध्ये एक इन हाऊस पूर्ण वेळ सल्लागार असणार आहे, तज्ञ डॉक्टरांची टीम असेल. आम्ही आमच्या रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी तत्पर आहोत. आमचा पत्ता: केली फर्टिलिटी सेंटर, ओपीडी नंबर 97, शरावती सेकंड फ्लोअर, केलीस डॉक्टर प्रभाकर कोरी हॉस्पिटल आणि MRC. फोन नंबर 0831255530 आणि 2473777 एक्सटेन्शन 1530.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

अंबेली फार्मसी कॉलेज बेळगाव शैक्षणिक वर्ष 2026 आणि 2027 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड बसवणकुडची बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 हून अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 हून अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क. बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक

नवा कॅम्पस, परिणाम आधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 0831-2471-399 आणि 9740639702. वेबसाईट आहे www.kle.farm.edu.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचे योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचे निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.
1: बेळगावचा नवा माडाचा शिखर, लक्झरीचा नवा अध्याय. बेळगावकरांनो, आलिशान जीवनशैलीच्या नव्या ओळखीला तयार आहात का? घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी वन लाईफ. अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स, शहरातील सर्वात मोठा आणि भव्य गेटेड रेसिडेन्शियल प्रकल्प. हा केवळ निवासी प्रकल्प नाही, तर बेळगावच्या जीवनशैलीत घडणारा एक ऐतिहासिक बदल आहे. आधुनिक सुविधा आणि सुसज्ज उत्कृष्ट नियोजनातून साकारलेली आलिशान वसाहत, सर्वोत्तम जीवन जगणाऱ्यांसाठी. हा भव्य प्रकल्प कोरे डेव्हलपर्स आणि अंबिका ग्रुप यांच्या प्रतिष्ठित संयुक्त उपक्रमातून साकारला जातोय. अनेक वर्षांचा अनुभव, विश्वास आणि दर्जेदार बांधकाम यांचा संगम म्हणजेच वन लाईफ अंबिका इन्फ्रा बिल्ड अँड कोरे डेव्हलपर्स. पूर्ण पारदर्शकता आणि आधुनिक अभियांत्रिकी मानांकनानुसार उभारलेले ही घरे मजबूत, सुरक्षित आणि सौंदर्यपूर्ण आहेत. शहरातील प्रतिष्ठित भाग्यनगर नव्वा क्रॉस येथे वसलेला हा भव्य प्रकल्प 200 आलिशान फ्लॅट सह एक शहरातील शहर आहे. सुरक्षित गेटेड कम्युनिटी, सुंदर बागा, जागतिक दर्जाच्या सुविधा आणि सुसंस्कृत शेजारी हेच आहे इथले खास वैशिष्ट्य. बेळगावचे भविष्य येथे आकार घेत आहे आणि त्याचा भाग होण्याची संधी तुमच्यासाठी सज्ज आहे. आजच तुमचे स्वप्नातील घर बुक करा. संपर्क 7760477279. साइट ऑफिस अंबिका प्लॅटिनम, अंबिका वन लाईफ वन केअर, जिथे आरामाला मिळते काळजीची.

0: गेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव.
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते.
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरूनगर बेळगाव येते.
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल.
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार.
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरूनगर बेळगाव येते.
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377.
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099.
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते.

गम्मत जम्मत या चित्रपटातलं विनोदी द्वंद्वगीत आता आम्ही सादर करीत आहोत. मराठी चित्रपटसृष्टीतील तरुण कल्पक दिग्दर्शक आणि उमदा नायक सचिन आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात हे गाणं आता आपण ऐकणार आहात. चोरीचा मामला मामाही थांबला. स्वरनियोजन केलंय

0: KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital. Cure for all health-related problems. Experienced doctors and ultra-modern facilities ke saath. KLE Society's Dr. Prabhakar Kore Super Speciality Hospital.
1: KLE Cancer Hospital Hirunagar Vega.
2: Cancer kontya hi prakarcha aso, atyadhunik upchar ekach chatakhali bhetate.
1: Prathamach Uttar Karnataka madhe Belgav yethe tajnyani anubhavi doctor atyadhunik technology sahit susajja hospital KLE Cancer Hospital.
2: KLE's Dr. Prabhakar Kore Hospital ani MRC-cha phatimage Nehrunagar Belgav yethe.
1: Tumcha aarogyasathi navin aashacha kiran KLE Cancer Hospital.
2: Milnarya suvidha, highly skilled doctors team, chemotherapy, oncology, bone marrow transplant,
1: robotic surgery, pediatric oncology, advanced radiotherapy ani yasobat sarva prakarcha cancer varti upchar.
2: Amcha patta KLE's Dr. Prabhakar Kore Hospital ani MRC cha patimage KLE Cancer Hospital Nehru Nagar Belgav yethe.
1: Phone number 0831255500 ani 2473777.
2: Mobile number 6360712326 kiwa toll free number 1099.
1: Aajas bhet dya KLE Cancer Hospital Belgav yethe.
3: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केएल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केएल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचा रोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केएल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवन कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या केली फार्मसी कॉलेज बेळगाव. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. एअरपोर्ट रोड, बसवनकुर्ची, बेळगाव येथे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नव्या कॅम्पस मध्ये महाविद्यालय स्थलांतरित झाले आहे. उपलब्ध अभ्यासक्रम असा आहे बी फार्म, फार्म डी, एम फार्म, पीएचडी. फार्मसी क्षेत्रात उच्च शिक्षण घेण्यासाठी सुवर्ण संधी. महाविद्यालयाची प्रमुख वैशिष्ट्ये 100 अधिक वर्षाची शैक्षणिक परंपरा आणि अनुभव, जगभरातील 3000 अधिक माजी विद्यार्थ्यांचे भक्कम नेटवर्क, बेळगाव विमानतळ रस्त्यावरील सुसज्ज आणि अत्याधुनिक नवा कॅम्पस, परिणामाधारित शिक्षण पद्धती, प्रगत डिजिटल लर्निंग इकोसिस्टम, जागतिक दर्जाचे ग्रंथालय आणि माहिती केंद्र, आधुनिक प्रयोगशाळा व प्रात्यक्षिक प्रशिक्षण सुविधा, आधुनिक वसतिगृहे आणि क्रीडा सुविधा सुद्धा. नॅक ए प्लस ग्रेड आणि NIRF क्रमवारी प्राप्त प्रतिष्ठित संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि उत्तम रोजगार संधींना प्राधान्य. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312471399 आणि 9740639702. वेबसाइट आहे www.kle.farm.edu.

0: केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.
1: KLE Pharmacy College, ಬೆಳಗಾವಿ 2016-27 ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭ. ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ರಸ್ತೆ ಬಸವನ್ ಕುರ್ಚಿ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿರುವ ಅತ್ಯಾಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯವುಳ್ಳ ಹೊಸ ಕ್ಯಾಂಪಸ್ ಗೆ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಳಾಂತರಗೊಂಡಿದೆ. ವಿವಿಧ ಕೋರ್ಸ್ಗಳು, ಬಿ ಫಾರ್ಮ್, ಫಾರ್ಮ್ ಡಿ, ಎಂ ಫಾರ್ಮ್ ಮತ್ತು PhD ಸೇರಿದಂತೆ ಫಾರ್ಮಸಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉನ್ನತ ಶಿಕ್ಷಣ ಪಡೆಯಲು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ಕಾಲೇಜಿನ ಪ್ರಮುಖ ವಿಶೇಷತೆಗಳು, 100+ ವರ್ಷಗಳ ಶೈಕ್ಷಣಿಕ ಇತಿಹಾಸ ಮತ್ತು ಅನುಭವ, ವಿಶ್ವದಾದ್ಯಂತ 3,000+ ಹಳೆಯ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಬಲಿಷ್ಠ ನೆಟ್ವರ್ಕ್, ಬೆಳಗಾವಿಯ ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿರುವ ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಗೂ ಅತ್ಯಾಧುನಿಕವಾದ ಹೊಸ ಆವರಣ, ಔಟ್ಕಮ್ ಬೇಸ್ಡ್ ಎಜುಕೇಶನ್, ಫಲಿತಾಂಶ ಆಧಾರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ, ಅಡ್ವಾನ್ಸ್ ಡಿಜಿಟಲ್ ಲರ್ನಿಂಗ್ ಎಕೋಸಿಸ್ಟಮ್, ಜಾಗತಿಕ ಮಟ್ಟದ ಗ್ರಂಥಾಲಯ, ವಿಶ್ವ ದರ್ಜೆಯ ಪುಸ್ತಕ ಮತ್ತು ಮಾಹಿತಿ ಕೇಂದ್ರ, ಪ್ರಾಯೋಗಿಕ ತರಬೇತಿ ಸೌಲಭ್ಯ, ಆಧುನಿಕ ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ನಿಲಯಗಳು ಮತ್ತು ಕ್ರೀಡಾ ಮೂಲ ಸೌಕರ್ಯಗಳು, ನ್ಯಾಕ್ A+ ಗ್ರೇಡ್ ಮತ್ತು NIRF ಶ್ರೇಯಾಂಕ ಹೊಂದಿರುವ ಪ್ರತಿಷ್ಠಿತ ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಗುಣಮಟ್ಟದ ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ಉದ್ಯೋಗ ಅವಕಾಶಕ್ಕೆ ಆದ್ಯತೆ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಕರೆ ಮಾಡಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08312471399, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9740639702, ವೆಬ್ಸೈಟ್ www.kleefarm.edu.
0: केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी बेळगाव 2026 आणि 27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. डॉक्टर एम एस शेषगिरी कॅम्पस बेळगाव, KCET कोड E036 आणि कॉमेड के कोड E065. 2025 आणि 26 मध्ये 500+ अधिक प्लेसमेंट ऑफर्स प्राप्त. विद्यार्थ्यांना वार्षिक 16 LPA पर्यंत उच्चतम पॅकेज, 150+ अधिक अनुभवी प्राध्यापक, तसेच 50+ PhD धारक शिक्षक, अत्याधुनिक लर्निंग फॅक्टरी, टिंकरिंग लॅब आणि वायफाय सुविधेसह हॉस्टेल व्यवस्था, उपलब्ध अभ्यासक्रम बायोमेडिकल इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, UG कोर्सेस कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AI, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, BCA, PG कोर्सेस, MCA, MBA, MTech इन स्ट्रक्चर इंजिनिअरिंग, सिव्हिल, इन्फोसिस, ज्युनिपर, HPE, फेडरल बँक आणि बोश यासारख्या 60+ नामांकित कंपन्यांची कॅम्पस व्हिजिट. अधिक माहितीसाठी संपर्क करा 08312440322 आणि www.kletech.ac.in या वेबसाईटला व्हिजिट करा.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भ चैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 कोटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।